ಕಂಕಂ ಬೆನಾನೆ ಕಲಂಕಿ ಸ್ವರೂಪೇ ನಮೋ ರಾಜರಾಜೇಶ್ವರಂ ಪರಮ ರೂಪೇ ನಮೋ ಜೋಗ ಜೋಗೇಶ್ವರಂ ಪರಮ ಹೃದಯ ನಮೋ ರಾಜರಾಜೇಶ್ವರಂ ಪರಮ ಹೃದಯ ನಮೋ ಸಹಸ್ರಪಾಣೇ ನಮೋ ಅಸ್ತ್ರಮಾಣೇ ನಮೋ ಪರಮ ಜಾತಾ ನಮೋ ಲೋಕ ಮಾತಾ ಅಪೇಕ್ಷೀಯ ಪರಮೀಯ ಭೋಗೀಯ ಭುಗತೇ ನಮೋ ಜೋಗ ಜೋಗೇಶ್ವರಂ ಪರಮ ಜುಗತೇ ನಮೋ ನಿತ್ಯ ನಾರಾಯಣೇ ಕ್ರೂರ ಕರ್ಮೇ ನಮೋ ಪ್ರೇತ ಪ್ರೇತ ದೇವೇಶು ಧರ್ಮೇ ನಮೋ ರೋಗ ಹರ್ತಾ ನಮೋ ರಾಗ ರೂಪೇ ನಮೋ ಶಾಶಾಹಂ ನಮೋ ಭೂಪ ಭೂಪೇ ನಮೋ ದಾನ ದಾನೇ ನಮೋ ಮಾನ ಮಾನೇ ನಮೋ ರೋಗ ರೋಗೇ ನಮಃ ಸಂಶನಾನೇ ನಮೋ ಮಂತ್ರ ಮಂತ್ರಂ ನಮೋ ಯಂತ್ರ ಯಂತ್ರಂ ನಮೋ ಇಷ್ಟೇ ಇಷ್ಟೇ ನಮೋ ತಂತ್ರ ತಂತ್ರಂ ಸದಾ ಸಚಿದಾನಂದ ಸರ್ವಂ ಪ್ರಣಾಸಿ ಅನುಪೇ ರೂಪೇ ಸಮಾತುಲ್ಯವಾಸಿ ಸದಾ ಸಿದ್ಧದಾ ಬುದ್ಧದಾ ಬೃಧ ಕರ್ತಾ ಅದು ಊರ್ಧ ಅರ್ಧಂ ಗಂಗೋಘರ್ತಾ ಪರಂ ಪರಂ ಪರಮೇಶ್ವರಂ ಪ್ರೋಷಪಾಲಂ ಸದಾ ಸರ್ವದಾ ಅಸಿದ್ಧದಾ ದಯಾಲಂ ಅಶೇದಿಯ ಪೇದಿಯ ನಾಮಂಗ ಕಾಮಂ ಸಮಸ್ತೋಪರಾಜೀ ಸಮಸ್ತಾಸ್ತು ಧಾಮಂ ತೇ ರಾಜೋ ಊರ್ಜಾ ಚರೀಶಂ ಜಲೆ ಹ ಥಲೆ ಹ ಪೀತಾ ಬೇ ಹೈ ಪ್ರಭು ಹ ಜೂಹ ದೇಶ ಪೇಶ ಹೈ ಭುಜಂಗ ಪ್ರಯಾತ ಶಂಭ ಅಗಾಧೆ ಅಬಾಧೆ ಅನಂದಿ ಸ್ವರೂಪೇ ನಮೋ ಸರ್ವಮಾನ್ಯೇ ಸಮಸ್ತಿ ನಿಧಾನೇ ನಮಾಸ್ತ್ವಂ ನರನಾಥೇ ನಮಾಸ್ತ್ವಂ ಪರಮಾಥೇ ನಮಾಸ್ತ್ವಂ ಗಂಜೇ ನಮಾಸ್ತ್ವಂ ಪಂಜೇ ನಮಾಸ್ತ್ವಂ ಕಾಲೇ ನಮಾಸ್ತ್ವಂ ಪಾಲೇ ನಮೋ ಸರ್ವದೇಶೇ ನಮೋ ಸರ್ವಪೇಶೇ ನಮೋ ರಾಜರಾಜೇ ನಮೋ ಸಾಜ ಸಾಜೇ ನಮೋ ಶಾಹಿ ನಮೋ ಮಹಾಮಾಹಿ ನಮೋ ಗೀತ ಗೀತೇ ನಮೋ ಪ್ರೀತ ಪ್ರೀತೇ ನಮೋ ರೋಖ ರೋಖೇ ನಮೋ ಶೋಕ ಶೋಕೇ ನಮೋ ಸರ್ವರೋಗೇ ನಮೋ ಸರ್ವಭೋಗೇ ನಮೋ ಸರ್ವಜೀತಂ ನಮೋ ಸರ್ವಪೀತಂ ನಮೋ ಸರ್ವಜ್ಞಾನಂ ನಮೋ ಪರಮತಾನಂ ನಮೋ ಸರ್ವಮಂತ್ರಂ ನಮೋ ಸರ್ವಯಂತ್ರಂ ನಮೋ ಸರ್ವದೃಷ್ಟಂ ನಮೋ ಸರ್ವಕೃಷ್ಟಂ ನಮೋ ಸರ್ವರಂಗೇ ತರ್ಪಂಗೇ ಅನಂಗೇ ನಮೋ ಜೀವ ಜೀವಂ ನಮೋ ಬೀಜ ಬೀಜೇ ಅಖಿಜೇ ಅಪಿಜೇ ಸಮಾಧಂ ಪ್ರಸಿಜೇ ಕೃಪಾಲಂ ಸ್ವರೂಪೇ ಕೋ ಕರ್ಮಂ ಪ್ರಣಾಸಿ ಸದಾ ಸರ್ವದಾರ ದಿಸದಂ ನಿವಾಸಿ ಚರ್ಪಟ ಶಂದ ತವ ಪ್ರಸಾದ ಅಮೃತ ಕರ್ಮೇ ಅಮೃತ ಧರ್ಮೇ ಅಖಲ ಜೋಗೇ ಅಚಲ ಭೋಗೇ ಅಚಲ ರಾಜೇ ಅಟಲ ಸಾಜೇ ಅಖಲ ಧರ್ಮಂ ಲ ಕರ್ಮಂ ಸರ್ವಂ ದಾತಾ ಸರ್ವಂ ಜ್ಞಾತಾ ಸರ್ವಂ ಪಾನೇ ಸರ್ವಂ ಮಾನೇ ಸರ್ವಂ ಪ್ರಾಣಂ ಸರ್ವಂ ತ್ರಾಣಂ ಸರ್ವಂ ಭುಗತಾ ಸರ್ವಂ ಜುಗತಾ ಸರ್ವಂ ದೇವಂ ಸರ್ವಂ ಪೇವಂ ಸರ್ವಂ ಕಾಲೇ ಸರ್ವಂ ಪಾಲೇ ರೂಆಲ ಶಂದ ತವ ಪ್ರಸಾದ ಆದ್ರೂಪನ ಆದಿಮೂರ್ತಯೋನ ಪುರುಖ ಪಾರು ಸರ್ವಮಾಂತರ್ಮಾನ್ ದೇವ ಪೇವಾದುದಾರು ಸರ್ವಪಾಲಕ ಸರ್ವಕಾಲಕ ಸರ್ವಗೋಪನ ಕಾಲ ಯತ್ರ ತತ್ರ ಬ್ರಾಜ ಹಿ ಅವಧೂತ ರೂಪ್ರಸಾಲ ನಾಮ ಠಾಮನ ಜಾತಿ ಜಾಕ ರೂಪರಂಗ ನರೇಖ ಆದಿಪುರುಖುದಾರ ಮೂರ್ತಯೋ ನಾದಶೇಖ ದೇಶೌರ್ ನ ಪೇಶ ಜಾಕ ರೂಪರೇಖ ನ ರಾಗ ಯತ್ರ ತತ್ರ ದಿಶಾ ವಿಶಾ ಹುಯ ಫೈಲ್ಯೋ ನರಾಗ ನಾಮ ಕಾಮ ವಿಹೀನ ಪೇಖತ ತಾಮ ಹುನ ಜಾಹಿ ಸರ್ವಮಾನ ಸರ್ವತರ್ಮಾನ ಸದಮಾನ ತಾಹೇ ಏಕ ಮೂರ್ತ ಅನೇಕ ದರ್ಶನ ಕೇಂದ್ರೂಪ ಅನೇಕ ಖೇಲ ಖೇಲ ಅಖಿಲ ಖೇಲನ ಅಂತ ಕೋಭರ ಏಕ ದೇವ ಪೇವ ನ ಜಾನಿ ಜಯ ಬೇದರ್ಗ ದೇವ ರೂಪ ರಂಗ ನ ಜಾತ ಪಾಸ ಜಾನಿ ಕಹ ಜೇವ ತಾತ ಮಾತ ನ ಜಾತ ಜಾಕರ ರೂಪ ಜನಮ ಮರಣ ಬಹೀನ ಚಕರ ಬಕರ ಭಿರ ಜದರ ಜಾಕ ಮಾನಿ ಪ್ರತಿಹೀನ ಲೋಕ ಚೌದಾಂಗೇ ವಿಖಯ ಜಗ ಜಾಪಿ ಜಯ ಜಾಪ ಆದ ದೇವ ನಾದಮೂರ್ತ ಸಾಪ್ಯ ಸಭ ಜಯ ಥಾಪ ಪರಮ ರೂಪ ಪುನೀತ ಮೂರ್ತ ಪೂರ್ಣ ಪುರುಖ ಪಾರ ಸರ್ವ ವಿಶ್ವ ರಚಿಯು ಸುಯಂ ಪವಗಣ ಪಂಜನ ಹಾರ ಕಾಲಹೀನ ಕಲಾ ಸಂಯುಕ್ತ ಕಾಲ ಪುರುಖ ದೇಶ ಧರ್ಮ ತಾಮಸ ಭರ್ಮ ರಹಿತ ಭೂತ ಲಖ ಭೇಷ ಅಂಗ ರಾಗನ ರಂಗ ಜಾಕ ಜಾತ ಬಾಧನ ನಾಮ ಗರ್ಭ ಗಂಜನ ದೋಷ್ಟ ಪಂಜನ ಮುಕ್ತದಾಯಕ ಕಾಮ ಆಪ ರೂಪ ಮೀ ಕಾನೋಸ್ತ ಏಕ ಪುರುಖ ಭೂತ ಗರ್ಭ ಗಂಜನ ಸರ್ವ ಪಂಜನ ಆದಿರೂಪ ಸೂತ ಅಂಗಹೀನ ಭಂಗನಾತ್ಮೇಕ ಪುರುಖ ಪಾರ ಸರ್ವಲಾಯಕ ಸರ್ವಗಾಯಕ ಸರ್ವಗೋಪ್ರತ ಪಾರ ಸರ್ವಗಂತ ಸರ್ವಹಂತ ಸರ್ವದೇಹನಪೇಖ ಸರ್ವಶಾಸ್ತ್ರ ನ ಜಾನೇ ಜಯ ರೂಪ ರಂಗರೇಖ ಪರಮ ಭೇದ ಪ್ರಾಣ ಜಾಕೇ ನೇತ ಪಾಖತ ನೇತ ಕೋಟ ಸಿಮರತ ಪ್ರಾಣ ಶಾಸ್ತ್ರ ನ ಆವೈ ಬಹುಚೇತ ಮದ ಪಾರ ಛಂದ ತವ ಪ್ರಸಾದ ಗುಣಗಾನ ಉದಾರ ಮಹಿಮಾ ಪಾರ ಆಸನ ಭಂಗ ಉಪಮಾನಾಂಗ ಅನುಪವ ಪ್ರಕಾಶ ನಿಸ್ದನ ಅನಾಶ ಆಜಾನ್ ಬಾಹ ಶಾನ ಶಾ ರಾಜಾನ್ ರಾಜ ಪಾನನ ಪಾನ ದೇವಾನ ದೇವ ಉಪಮಾ ಮಹಾನ್ ಇಂದ್ರಾನೇಂದ್ರ ಬಾಲನ ಬಾಲ ರಂಕಾನ ರಂಕ ಕಾಲನ ಕಾಲ ಅನ್ಭೂತಯಾಂಗ ಅಪಯಪಂಗ
गात में ते उपार गुण गान उदार मुन गान प्रणाम निरपय निकाम आत दुत प्रचंड मित गत अखंड आलिस्य कर्म आदेश धर्म सर्व परनाडे अण दंड बाडे चाचरी छंद दव प्रसाद गोबिंदे मकंदे उदारे पारे हरियंग करियंग निरनामे अकामे पुजंग प्रयात शंभ चतर जकर करता चतर जकर हरता चतर जकर दाने चतर जकर जाने चतर जकर वरती चतर जकर भरती चतर जकर पाले चतर जकर काले चतर जकर पासे चतर जकर वासे चतर जकर माने है चतर जकर दाने है चाचरी शंभ ना सत्र न मित्र न परमंग न पितर है न कर्मंग न काय जन्मंग अजाय ना चित्र न मित्र पर पवित्र है प्रतिसा दिशा दृश्य कृषय भगवती शांत दव प्रसाद कथते क्या चज दिश है क्या पिज पिश है क्या गंज कर्म है क्या भंज भरम है क्या पिज लोक है क्या दित सुक है के अवतूत वर्ण है के विभूत करण है के राजंग प्रभा है के धर्मंग तुजा है के अशोक वर्ण है के सर्वा वर्ण है के जगतंग कृति है के शत्रंग क्षत्रिय है के ब्राह्मण स्वरूप है के अनुपवन रूप है के आदि देव है के आप अपेव है के चित्रंग बहिन है के कह दीन है के रोजी रजा कर ही मैं रिहा कह के पाक बेअब है के गय बुल गैब है के आप बोल गुना है के शाह निशाह है के कारण कुनंद है के रोजी दहंद है के राज करहीम है के कर्मंग करीम है के सर्वंग कली है के सर्वंग दली है के सर्वत्र माने आए के सर्वत्र धाने आए के सर्वत्र गौने के सर्वत्र पावने के सर्वत्र देशाय के सर्वत्र बेसाय के सर्वत्र राजाय के सर्वत्र साजय के सर्वत्र दीनाय के सर्वत्र लीनाय के सर्वत्र जाहो के सर्वत्र पाहो के सर्वत्र देशाय के सर्वत्र बेसाय के सर्वत्र कालय के सर्वत्र पालय के सर्वत्र हंता के सर्वत्र घंता के सर्वत्र पेखी के सर्वत्र पेखी के सर्वत्र काजय के सर्वत्र राजय के सर्वत्र सुख है के सर्वत्र पुख है के सर्वत्र त्राणय के सर्वत्र प्राणय के सर्वत्र देश है के सर्वत्र पेशय के सर्वत्र माने आय सदैव प्रधान्य आय के सर्वत्र जापे आय के सर्वत्र थापे आय के सर्वत्र पान्य के सर्वत्र मान्य के सर्वत्र इंद्र है के सर्वत्र चंद्र है के सर्वंग कलीमय के परमंग फीमय के आकलोलामय के साहब कलामय के हुसनल वजूह तमाम मधुर जूह है हमेश्वर सलामय सलीख समुदामय गनी वल सकाशा गरीब वलो बरस दाय बलंदल मकान है जमीन वल जमान है तमीज उल तमाम है रुज वल नदान है हरी फल जीमय रजाय के यकीन है अनेक उल तरंग है भेद है भंग है आजी जुल निवाज है गनी वल खराज है निरोकत स्वरूप है त्रिमुक्त भूत है प्रभुक्त प्रवाह है सुजोक्त सुधा है समास सदैव स्वरूप है वेदी अनूप है समास तो पराज है सदा सर्वसाज है समास तुल सलाम है सदैव लकाम है निर्बाध स्वरूप है गाध है अनूप है ओवंगाद रूप है नाथ स्वरूप है अनंगी अनामे त्रिभंगी त्रिकामे त्रिवर्गंग त्रिभाध्य गंजे अगाधे सुभंग सर्वभाग्य सुसर्वा नरागे त्रिभुक्त स्वरूप है सज सूत है कि नरकंग प्रणास है पृथ्वल प्रवास है निरोक्त प्रवाह है सदैव सदा है विभुक्त स्वरूप है प्रजोत अनूप है चाचरी छंद अपंग है नंग है पेघा लेख है अपरम कर्म नाद जुगाद है अजय है व्यय भूत है तूत है अनास है उदास दंद है बंध है अभगत है विरक्त है नाश है प्रकाश है नचिंत है सुनंत है लेख देख है अलेख है पेघा टा है गा है संभ है गम है नील नाद है अनित है सुनित है जात है जाद है चरपट शंद प्रसाद सर्वंग हंता सर्वंग गंता सर्वंग ख्याता सर्वंग ज्ञाता सर्वंग हरता सर्वंग कर्ता सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग सर्वंग कर्मंग सर्वंग तर्मंग सर्वंग जुगता सर्वंग मुक्ता रसावल छंद दव प्रसाद नमो नरक नाशे सदैव प्रकाशे अनंगंग स्वरूपे अपंगंग भूते परमाथंग परमाथे सदा सर्वसाथे अगाध स्वरूपेन्द्र बाध भूते अनंगी अनामे त्रिपंगी त्रिकामे निरपंगी स्वरूपे सर्वंगी अनूपे ना पुत्र है ना पुत्र है ना सदर है ना मित्र है ना तात है ना मात है ना जात है ना पात है निरसाकंग श्री का मितो मीक है सदैव प्रवाह जय जाहे भगवती शांत तव प्रसाद।
ਸਰਬੰਗ ਹਨ ਕੇ ਜਾਹਰ ਜਹੂਰ ਹੈ ਕੇ ਹਾਜ਼ਰ ਹਜ਼ੂਰ ਹੈ ਹਮੇ ਉਸਲ ਸਲਾਮ ਹੈ ਸਮਾ ਉਸਲ ਗੁਲਾਮ ਹੈ ਕਿ ਸਾਹਿਬ ਦਿਮਾਗ ਹੈ ਕਿ ਉਸ ਨਾਲ ਚਿਰਾਗ ਹੈ ਕਿ ਕਾਮਲ ਕਰੀਮ ਹੈ ਕਿ ਰਾਜ ਕਰਹੀਮ ਹੈ ਕਿ ਰੋਜ਼ੀ ਰਹਿੰਦਾ ਹੈ ਕਿ ਰਾਜ ਕਰਹਿੰਦਾ ਹੈ ਕਰੀਮਲ ਕਮਾਲ ਹੈ ਕਿ ਉਸ ਨਾਲ ਜਮਾਲ ਹੈ ਗਨੀਮਲ ਖਰਾਜ ਹੈ ਗਰੀਬਲ ਨਿਵਾਜ ਹੈ ਹਰੀ ਫੁਲ ਸਗਨ ਹੈ ਰਾਸ ਲਭਗਨ ਹੈ ਕਲੰਕ ਪ੍ਰਣਾਸ ਹੈ ਸਮਾਜ ਤੁਲ ਨਿਵਾਸ ਹੈ ਅਗੰਜ ਲੁਗਨੀਮ ਹੈ ਰਜਾਇ ਕਰਹੀਮ ਹੈ ਸਮਾਜ ਤੁਲ ਜਵਾਹ ਹੈ ਕਿ ਸਾਹਿਬ ਗਿਰਾਹ ਹੈ ਕਿ ਨਰਕੰਗ ਪ੍ਰਣਾਸ ਹੈ ਬੈਸ ਤੁਲ ਨਿਵਾਸ ਹੈ ਕਿ ਸਰਬਲ ਗਵਨ ਹੈ ਮੇ ਸੁਧਰਵਨ ਹੈ ਤਮਾਮ ਉਲ ਤਮੀਜ ਹੈ ਸਮਾਜ ਤਲ ਅਜੀਜ ਹੈ ਪਰੰ ਪਰਮੇਸ਼ ਹੈ ਸਮਾਜ ਤਲ ਅਧੀਸ ਹੈ ਆਦੇਸ ਲ ਲੇਖ ਹੈ ਮੇ ਸਲ ਬੇਖ ਹੈ ਜਮੀਨ ਉਲ ਜਮਾ ਹੈ ਮੀ ਕੁਲ ਮਾਂ ਹੈ ਕਰੀਮ ਉਲ ਕਮਾਲ ਹੈ ਕਿ ਜਰੋ ਜਮਾਲ ਹੈ ਕਿ ਅਚਲੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਹੈ ਕਿ ਮੈਂ ਤੋ ਸੁਭਾਸ ਹੈ ਕਿ ਅੱਜ ਬਸਰੂਪ ਹੈ ਕਿ ਮੈਂ ਤੋ ਬਪੂਤ ਹੈ ਕਿ ਮੈਂ ਤੋ ਬਸਾ ਹੈ ਕਿ ਆਤਮ ਪ੍ਰਵਾਹ ਹੈ ਕਿ ਅਚਲੰਗ ਅਨੰਗ ਹੈ ਕਿ ਮੈਂ ਤੋ ਅਪੰਗ ਹੈ ਮਦ ਪਾਰ ਸ਼ੰਦ ਤਵ ਪ੍ਰਸਾਦ ਮੁਨ ਮਨ ਪ੍ਰਣਾਮ ਗੁਣਗਨ ਮਦਾਮ ਹਰ ਭਰਿਆ ਗਾਂਜੂ ਹਰ ਨਰ ਪ੍ਰਪੰਜ ਅਨਗਨ ਪ੍ਰਣਾਮ ਮੁਨ ਮਨ ਸਲਾਮ ਹਰ ਨਰ ਅਖੰਡੂ ਵਰ ਨਰ ਅਮੰਡੂ ਅਨਪਵ ਅਨਾਸ਼ ਮੁਨ ਮਨ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਗੁਣਗਨ ਪ੍ਰਣਾਮ ਜਲ ਸਲਮਦਾਮ ਅੰਸ਼ ਜਿਅੰਗ ਆਸਨ ਅਪੰਗ ਉਪਮਾ ਪਾਰ ਗਤ ਮਿਤਦਾਰ ਜਲ ਥਲ ਅਮੰਡ ਦਿਸ ਵਿਸ ਅਪੰਡ ਜਲ ਥਲ ਮਹੰਤ ਦਿਸ ਵਿਸ ਬੇਅੰਤ ਅਨਪਵ ਅਨਾਸ਼ ਤ੍ਰਿਤ ਧਰ ਤਰਾਸ ਆਜਨ ਬਾਹ ਕਸਦਾ ਓਅੰਕਾਰ ਆਦ ਕਥਨੀ ਅਨਾਦ ਖਲਖੰਡ ਖਿਆਲ ਗੁਰਭਰ ਅਕਾਲ ਕਰ ਕਰ ਪ੍ਰਣਾਮ ਜਿਤ ਚਰਨ ਨਾਮ ਅੰਸ਼ ਜ ਗਾਤਾ ਜਿ ਜਿਨਾ ਬਾਤ ਅਨ ਚੰਜ ਗਾਤਾ ਨਿਰੰਜ ਬਾਤ ਅਨ ਟੁੱਟ ਭੰਡਾਰ ਅਣਠਟ ਪਾਰ ਅਡੀਠ ਧਰਮ ਅਤ ਡੀਠ ਕਰਮ ਅਣ ਬ੍ਰਣ ਅਨੰਤ ਦਾਤਾ ਮਹੰਤ ਹਰ ਬੋਲ ਮਨਾ ਛੰਦ ਤਵ ਪ੍ਰਸਾਦ ਕਰੁਣਾ ਲਿਆ ਹੈ ਅਰ ਕਾਲਿਆ ਹੈ ਖਲਖੰਡ ਨੈ ਮੈਂ ਮੰਡਨ ਹੈ ਜਗਤੇਸ਼ਵਰ ਹੈ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਹੈ ਕਲ ਕਾਰਨ ਹੈ ਸਰਵਵਾਰਣ ਹੈ ਤ੍ਰਿਤ ਕੇ ਤਰਨ ਹੈ ਜਗ ਕੇ ਕਰਨ ਹੈ ਮਨ ਮਾਨਿਆ ਹੈ ਜਗ ਜਾਨਿਆ ਹੈ ਸਰਬੰਗ ਪਰ ਹੈ ਸਰਬੰਕਰ ਹੈ ਸਰਬ ਪਾਸਿਆ ਹੈ ਸਰਬਨਾਸਿਆ ਹੈ ਕਰੁਣਾ ਕਰ ਹੈ ਵਿਸ਼ਵੰਬਰ ਹੈ ਸਰਵੇਸ਼ਵਰ ਹੈ ਜਗਤੇਸ਼ਵਰ ਹੈ ਬ੍ਰਹਿਮੰਡ ਹੈ ਖਲਖੰਡ ਹੈ ਪਰਤੇ ਪਰ ਹੈ ਕਰੁਣਾ ਕਰ ਹੈ ਅਜਪਾ ਜਪ ਹੈ ਥਪਾ ਥਪ ਹੈ ਅਗ੍ਰਿਤਾ ਅਗ੍ਰਿਤਾ ਅੰਮ੍ਰਿਤ ਅੰਮ੍ਰਿਤ ਹੈ ਅੰਮ੍ਰਿਤ ਅੰਮ੍ਰਿਤ ਹੈ ਕਰੁਣਾਕ੍ਰਿਤ ਹੈ ਅਗ੍ਰਿਤਾਕ੍ਰਿਤ ਧਰਣੀ ਧ੍ਰਿਤ ਹੈ ਅੰਮ੍ਰਿਤੇਸ਼ਵਰ ਹੈ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਹੈ ਅਗ੍ਰਿਤਾਕ੍ਰਿਤ ਅੰਮ੍ਰਿਤ ਅੰਮ੍ਰਿਤ ਹੈ ਅਜਬਾਕ੍ਰਿਤ ਹੈ ਅੰਮ੍ਰਿਤ ਅੰਮ੍ਰਿਤ ਹੈ ਨਿਰਨਾਇਕ ਹੈ ਕਲਕਾਇਕ ਹੈ ਵਿਸ਼ਵੰਪਰ ਹੈ ਕਰੁਣਾਲਿਆ ਹੈ ਨਿਰਪਨਾਇਕ ਹੈ ਸਰਵਪਾਇਕ ਹੈ ਭਾਵ ਭੰਜਨ ਹੈ ਅਰਗੰਜਨ ਹੈ ਰਿਪ ਦਾਪਨ ਹੈ ਜਪ ਜਾਪਨ ਹੈ ਅਕਲੰਕ੍ਰਿਤ ਹੈ ਸਰਵਾਕ੍ਰਿਤ ਹੈ ਕਰਤਾ ਕਰ ਹੈ ਹਰਦਾ ਹਰ ਹੈ ਪਰਮਾਤਮ ਹੈ ਸਰਵਾਤਮ ਹੈ ਆਤਮ ਵਾਸ ਹੈ ਜਸ ਕੇ ਜਾਸ ਹੈ ਭੁਜੰਗ ਪ੍ਰਯਾਤ ਛੰਦ ਨਮੋ ਸੂਰ ਸੂਰਜੇ ਨਮੋ ਚੰਦਰ ਚੰਦਰੇ ਨਮੋ ਰਾਜ ਰਾਜੇ ਨਮੋ ਇੰਦਰ ਇੰਦਰੇ ਨਮੋ ਅੰਧਕਾਰੇ ਨਮੋ ਤੇਜ ਤੇਜੇ ਨਮੋ ਬ੍ਰਿੰਦ ਬ੍ਰਿੰਦੇ ਨਮੋ ਬੀਜ ਬੀਜੇ ਨਮੋ ਰਾਜ ਸਿੰਘ ਤਾਮ ਸਿੰਘ ਸ਼ਾਂਤ ਰੂਪੇ ਨਮੋ ਪਰਮ ਤਤੰਗ ਤਤੰਗ ਸਰੂਪੇ ਨਮੋ ਯੋਗ ਯੋਗੇ ਨਮੋ ਗਿਆਨ ਗਿਆਨੇ ਨਮੋ ਮੰਤਰ ਮੰਤਰੇ ਨਮੋ ਧਿਆਨ ਧਿਆਨੇ ਨਮੋ ਜੁਧ ਜੁਧੇ ਨਮੋ ਗਿਆਨ ਗਿਆਨੇ ਨਮੋ ਭੋਜ ਭੋਜੇ ਨਮੋ ਪਾਨ ਪਾਨੇ ਨਮੋ ਕਲੇ ਕਰਤਾ ਨਮੋ ਸ਼ਾਂਤ ਰੂਪੇ ਨਮੋ ਇੰਦਰ ਇੰਦਰੇ ਨਾਦਿੰਗ ਬਭੂਤੇ ਕਲੰਕਾਰ ਰੂਪੇ ਅਲੰਕਾਰ ਅਲੰਕੇ ਨਮੋ ਆਸ ਆਸੇ ਨਮੋ ਬਾਂਕ ਬਾਂਕੇ ਅਪੰਗੀ ਸਰੂਪੇ ਅਨੰਗੀ ਅਨਾਮੇ ਤਰਪੰਗੀ ਤਰਕਾਲੇ ਅਨੰਗੀ ਕਾਮੇ ਏਕ ਅਛਰੀ ਛੰਦ ਅਜੈ ਅਲਾਇਆ ਪਾਇਆ ਬਾਇਆ ਭੂ ਅਜੂ ਅਨਾਸ ਕਾਸ਼ ਅਗੰਜ ਪੰਜ ਲੱਖ ਪੱਖ ਅਕਾਲ ਦਿਆਲ ਲੇਖ ਪੇਖ ਅਨਾਮ ਕਾਮ ਕਾਟ ਅਨਾਥੇ ਪ੍ਰਮਾਥੇ ਜੋਨੀ ਮੋਨੀ ਨਾ ਰਾਗੇ ਨਾ ਰੰਗੇ ਨਾ ਰੂਪੇ ਨਾ ਰੇਖੇ ਅਕਰਮੰਗ ਬਰਮੰਗ ਗੰਜੇ ਲੇਖੇ ਭੁਜੰਗ ਪ੍ਰਯਾਤ ਛੰਦ ਨਮਾਸ ਤੁਲ ਪ੍ਰਣਾਮੇ ਸਮਾਜ ਤੁਲ ਪ੍ਰਣਾਸੇ ਅਗੰਜਲੋ ਨਾਮੇ ਸਮਾਜ ਤੁਲ ਨਿਵਾਸੇ ਨਿਰਕਾਮੰਗ ਬਭੂਤੇ ਸਮਾਜ ਤੁਲ ਸਰੂਪੇ ਗੁਕਰਮੰਗ ਪ੍ਰਣਾਸੀ ਸੁਧਰਮੰਗ ਬਭੂਤੇ ਸਦਾ ਸਚਦਾਨੰਦ ਸਤਰੰਗ ਪ੍ਰਣਾਸੀ ਗਰੀਮਲ ਕਰਿੰਦਾ ਸਮਾਜ ਤੁਲ ਨਿਵਾਸੀ ਅਜੈਬ ਬਭੂਤੇ ਗਜੈਬ ਗਨੀਮੇ ਹਰੀ ਅੰਕਰੀ ਅੰਕਰੀਮਲ ਰਹੀਮੇ ਚਤੁਰ ਚੱਕਰ ਵਰਤੀ ਚਤੁਰ ਚੱਕਰ ਭੁਗਤੇ ਸੁਯੰ ਭਵ ਸੁਭੰਗ ਸਰਬਦਾ ਸਰਬ ਜੁਗਤੇ ਦੁਕਾਲੰਗ ਪ੍ਰਣਾਸੀ ਦਿਆਲੰਗ ਸਰੂਪੇ ਸਦਾਂਗ ਸੰਗੇ ਅਭੰਗੰਗ ਬਭੂਤੇ ਚਤੁਰ ਚੱਕਰ ਵਰਤੀ ਚਤੁਰ ਚੱਕਰ ਭੁਗਤੇ ਸੁਯੰ ਭਵ ਸੁਭੰਗ ਸਰਬਦਾ ਸਰਬ ਜੁਗਤੇ ਦੁਕਾਲੰਗ ਪ੍ਰਣਾਸੀ ਦਿਆਲੰਗ ਸਰੂਪੇ ਸਦਾਂਗ ਸੰਗੇ ਅਭੰਗੰਗ ਬਭੂਤੇ
ਸਤਨਾਮ ਸ੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਜੀਓ। ਤਬ ਪ੍ਰਸਾਦ ਸਵਈਏ ਏਕੋ ਓਅੰਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ, ਤਬ ਪ੍ਰਸਾਦ ਸਵਈਏ ਪਾਤਸ਼ਾਹੀ ਦਸਵੀਂ, ਸਰਾਵਕ ਸੁਧ ਸਮੂਹ ਸੁਧਾਨ ਕੇ ਦੇਖ ਪ੍ਰਯੋਗ ਕਰ ਯੋਗ ਜਤੀ ਕੇ, ਸੂਰ ਸੁਰਾਰਦਨ ਸੁਧ ਸੁਧਾ ਦੇ ਕਰ ਸੰਤ ਸਮੂਹ ਅਨੇਕ ਮਤੀ ਕੇ, ਸਾਰੇ ਦੇਸ ਕੋ ਦੇਖ ਰਹੇ ਹੋ ਮਾਤ ਕੋ ਨ ਦੇਖੇ ਪ੍ਰਾਣ ਵਧੀ ਕੇ, ਸਰੀ ਭਗਵਾਨ ਕੀ ਪੈ ਕਿਰਪਾ ਹੂੰ ਦੇ ਗਰਤੀ ਬਿਨੇ ਗਰਤੀ ਕੇ, ਮਾਤੇ ਮਦੰਗ ਜਰ ਜਰ ਸੰਗ ਅਨੂਪ ਦੰਗ ਸੁਰੰਗ ਸਵਾਰੀ, ਕੋਟ ਤਰੰਗ ਕੁਰੰਗ ਸੇ ਕੁਦਰਤ ਪੌਣ ਕੇ ਗੌਨ ਕੋ ਜਾਤ ਨਵਾਰੀ, ਭਾਰੀ ਪਜਾਨ ਕੇ ਭੂਪਲੀ ਵਦ ਨਿਆਬ ਸੀਸਨਾ ਜਾਤ ਵਿਚਾਰੀ, ਏਤੇ ਪਏ ਤੋ ਕਹਾਂ ਪਏ ਭੂਪਤ ਅੰਤ ਕੋ ਨਾਂਗੀ ਪਾਏ ਪਦਾਰੀ, ਜੀਤ ਫਿਰੈ ਸਭ ਦੇਹ ਸਦਸਾਨ ਕੋ ਬਾਜਤ ਢੋਲ ਮਰਦੰਗ ਨਗਾਰੇ, ਗੁੰਜਤ ਗੁੜ ਗਜਾਨ ਕੇ ਸੁੰਦਰ ਹਿੰਸਤ ਹੈ ਹਜਰਾਜ ਹਜਾਰੇ, ਭੂਤ ਭਵਿੱਖ ਭਵਾਨ ਕੇ ਭੂਪਤ ਕੌਣ ਗਣੇ ਨਹੀਂ ਜਾਤ ਵਿਚਾਰੇ, ਸਰੀ ਪਤ ਸਰੀ ਭਗਵਾਨ ਭਜੇ ਬਣੇ ਅੰਤ ਕੋ ਅੰਤ ਕੇ ਦਾਮ ਸੁਧਾਰੇ, ਤੀਰਥ ਨਾਨ ਦਇਆ ਮਦਾਨ ਸੁਸੰਜਮ ਨਿਯਮ ਅਨੇਕ ਵਸੇਖੈ, ਵੇਦ ਪੁਰਾਣ ਕਦੇਵ ਕੁਰਾਣ ਜਮੀਨ ਜਵਾਨ ਸੁਵਾਨ ਕਪੇਖੈ, ਪੌਣ ਆਹਾਰ ਜਤ ਜਲ ਤਾਰ ਸਰਵ ਸੁਭ ਚਾਰ ਹਜ਼ਾਰ ਕਦੇਖੈ, ਸਰੀ ਭਗਵਾਨ ਭਜੇ ਬਨ ਭੂਪਤੇ ਗਰਤੀ ਬਿਨ ਏਕ ਨਾ ਲੇਖੈ, ਸ਼ੁੱਧ ਸੁਭਾ ਦੁਰੰਤ ਦਵਾਹ ਸੁਸਾਸ ਨਾਦਰ ਜਾਨ ਦਲੈਂਗੇ, ਭਾਰੀ ਗੁਮਾਨ ਪਰੇ ਮਨ ਮੈਂ ਕਰੂ ਪਰਵਤ ਪੰਖਾ ਲੈ ਨਾ ਹਲੈਂਗੇ, ਤੋਰ ਰੀਨ ਮਰੋਰ ਮਵਾਸਨ ਮਾਤਿਮ ਦੰਗਨ ਮਾਨ ਮਲੈਂਗੇ, ਸਰੀ ਪਦ ਸਰੀ ਭਗਵਾਨ ਕਿਰਪਾ ਬੇਨੁ ਤਿਆਗ ਜਹਾਨ ਦਾਨ ਚਲੈਂਗੇ, ਵੀਰੋ ਪਾਰ ਵੱਡੇ ਬਰਿਆਰ ਵਿਚਾਰੇ ਸਾਰ ਗਿਧਾਰ ਬਸ਼ਈਆ, ਤੋਰ ਤਦੇ ਸਮਲੰਦ ਮਵਾਸਨ ਮਾਤਿਮ ਜਾਨ ਕੇ ਮਾਨ ਮਲਈਆ, ਗਾੜੇ ਗੜਾਨ ਕੋ ਤੋੜ ਨਹਾਰ ਸੁਬਾਤ ਨੀ ਚਕਚਾਰ ਲਵਈਆ, ਸਾਹਿਬ ਸਰੀ ਸਭ ਕੋ ਸਰਨਾਇਕ ਜਾਚ ਕਾਨੇਕ ਸੁਏਕ ਦਵਈਆ, ਦਾਨ ਬਦੇ ਫਨੰਦਨ ਸਾਚਰ ਭੂਤ ਭਵਿੱਖ ਭਵਾਨ ਜਪੈਂਗੇ, ਜੀਵ ਜਿਤੈ ਜਲ ਮੈਂ ਥਲ ਮੈਂ ਪਲੀ ਪਲ ਮੈਂ ਸਭ ਥਾਪ ਥਪੈਂਗੇ, ਪੁਨ ਪੁਰਦਾ ਪੁਨ ਬਾਟ ਜੈਤ ਦੋਨ ਪਾਪਨ ਕੇ ਬਹੁ ਪੁੰਜ ਖਪੈਂਗੇ, ਸਾਧ ਸਮੂਹ ਪ੍ਰਸੰਨ ਫਿਰੈ ਜਗ ਸਤਰ ਸਵੈਭ ਲੋਕ ਜਪੈਂਗੇ, ਮਾਨਵ ਇੰਦਰ ਗਜਿੰਦਰ ਨਰਾਤਭ ਜੌਂਤਰ ਲੋਕ ਰਾਜ ਕਰੈਂਗੇ, ਕੋਟ ਇਸ਼ਨਾਨ ਗਜਾਦ ਗਜਾਨ ਅਨੇਕ ਸੁਅੰਬਰ ਸਾਜ ਭਰੈਂਗੇ, ਬ੍ਰਹਮ ਮਹੇਸ਼ਰ ਵਿਸ਼ਨ ਸਚੀ ਪਤ ਅੰਤ ਫਸੇ ਜਮ ਵਾਸ ਭਰੈਂਗੇ, ਜੇ ਨਾਰੂ ਸਰੀ ਪਦ ਕੇ ਬਰਸੈ ਪਾਗ ਤੇ ਨਾਰੂ ਫੇਰ ਨਾ ਦੇਹ ਤਰੈਂਗੇ, ਕਹਾਂ ਪਇਓ ਜਦੋਂ ਲੋਚਨ ਮੂੰਦ ਕੇ ਬੈਠ ਰਹੇ ਹੋ, ਬਗ ਧਿਆਨ ਲਗਾਇਓ ਨਹਾਤ ਫਿਰਿਓ ਲੀਏ ਸਾਤ ਸਮੁੰਦਰ ਨਾ, ਲੋਕ ਗਇਓ ਪਰ ਲੋਕ ਗਵਾਇਓ, ਵਾਸ ਕੀਓ ਬਖਿਆਨ ਠੋ ਬੈਠ ਕੇ ਐਸੇ ਹੀ ਐਸੇ ਸੁਬਹ ਸਬਤਾਇਓ, ਸਾਚ ਕਹੋ ਸੁਣ ਲਿਓ ਸਭੈ ਜਿਨ ਪ੍ਰੇਮ ਕੀ ਹੋ ਤਨ ਹੀ ਬ੍ਰਭ ਪਾਇਓ, ਕਾਹੂ ਲੈ ਪਾਹਨ ਪੂਜ ਧਰਿਓ ਸਿਰ ਕਾਹੂ ਲੈ ਲਿੰਗ ਕਰੇ ਲਟਕਾਇਓ, ਕਾਹੂ ਲਖਿਓ ਹਰ ਬਾਚੀ ਦਿਸਾ ਮਹਿ ਕਾਹੂ ਪਛਾ ਕੋ ਸੀਸ ਨਵਾਇਓ, ਕਹੂ ਬਤਾਨ ਕੋ ਬੂਝਦਾ ਪਾਸ ਕਹੂ ਮਰਤਾਨ ਕੋ ਬੂਝਣ ਥਾਇਓ, ਕੂਰ ਕਰਿਆ ਔਰ ਜੋ ਸਭ ਹੀ ਜਗ ਸਰੀ ਭਗਵਾਨ ਕੋ ਭੇਦ ਨਾ ਪਾਇਓ, ਕਉ ਬਤਾਨ ਕੋ ਪੂਜਤ ਹੈ ਪਾਸ ਕਉ ਮਰਤਾਨ

साची दृष्ट साचा आकार सच वर्त साचा पासार पार ब्रह्म जिन सत कर जाता नानक सोजन सच समाता। श्लोक रूप ना रेख ना रंग किछ।

अस्तपदी अब नासी प्रभ मन महराख मानुख की तू प्रीत त्याग तिस्ते परै नाही किछ कोय सर्व निरंतर एको सोय।

चल चल चले ओ चल चल चल सारे सारे तेज नू सितारे चल चल चल सारे तेज नू सितारे आ।